नानक जी जो भावै है मेरे हर भगवंता, तू आद पुरख अपरंपर करता जी, तुद जे वड अवर ना कोई, तू जोग जोग एको सदा सदा, तू एको जी तू नेह चल करता सोई, तुद आपे भावै सोई वरतै जी, तू आपे करह सो होई, तुद आपे सृष्ट सा

तुद सेवक पैज रखाई, भंडार भरे भगती हर तेरे, जिस भावै तिस देवाई, जिस तू देहे सोई जन पाए, होर

संसारा, मन मुख अंधे शुद्ध न सारा, गुरमुख होवे सो अपना घर राखे, पंच दूत शब्द पचावणिया, एक गुरमुख सदा सच्चे रंग राते, सहजे प्रभ सेवह अन दिन माते, मिल प्रे